0: ती बंद होण्याची शक्यता राह 98 40 45 75 25
1: सहा जिल्ह्यात एक सब्जी मिळेल. किसान कुटुंब किसान गरीब असला